श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यमांक 5.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौरदिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026. सकाळचे 5 वाजून सभेत मी सुनेत्रा

पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध गायला होता श्रमिका भिडे यांनी. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शरद जांभेकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेली मनोहर राय यांची रचना, संगीतकार अनूप जलोटा.

समूहस्वरातली डॉक्टर इक्बाल यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. मंगलप्रभात हा कार्यक्रम

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये ऐकूया जनावरांमधील पोटफुगे आजार याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मानवी आणि जनावरांमधील अन्न पचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. जनावरांमध्ये जठर हे 4 विभागात विभागलेलं असतं आणि त्यांची शरीररचना जटिल कर्बोदकं पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा तयार करण्यात प्रगत असतं. त्याउलट साधी लवकर पचणारी कर्बोदकं म्हणजे पोळी, भात, शिजलेली डाळ जर पाळीव जनावरांच्या खाण्यात आली तर त्याचे अतिशीघ्र पचन होऊन जठराच्या पहिल्या भागात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. यामुळे जठरातील पचनक्रिया मंद पडत आम्लाचं प्रमाण वाढून जनावरांना जीवघेणी पोटफुगी होऊन उपचाराअभावी अशा जनावरांचा मृत्यूसुद्धा ओढवतो. त्यामुळे जनावरांना उरलेलं अन्न, शिळीफळं, सडका भाजीपाला हा घालू नये. या आजाराची गंभीरता लक्षात घेणं हे गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा लवकर पचणारी कर्बोदकं खाऊन बरीचशी जनावरं पहिल्या 8 ते 10 तासात उपचाराअभावी दगावतात. आता ही पोटफुगी होण्याची नेमकी कारणं काय आहेत? तर उकिरड्यावर टाकलेलं शिळं अन्न, नासलेली फळं हे या आजाराचं मुख्य कारण ठरतात. चाऱ्याची कमतरता आणि भुकेने त्रस्त जनावरं या खाद्याकडे आकर्षित होऊन हे खाद्य खाऊन आजाराला बळी पडतात. त्याचबरोबर बऱ्याचदा उन्हात वाळत घातलेलं धान्यसुद्धा फिरत्या जनावरांचं लक्ष वेधून घेतं आणि ते खाल्ल्यामुळे देखील हा आजार त्यांना होऊ शकतो. या आजाराची लक्षणं जर आपण बघितली तर ती अशी दिसतात की जनावरं पहिल्यांदा चारा खाणं थांबवतात. फुगलेल्या पोटावर हाताने जर आपण डाब दिला तर खळखळ असा आवाज येतो. जनावरांच्या नाकातून तोंडातून हिरवट द्रव स्त्रवतो. जनावरं शक्तिहीन होत खाली बसतात, हळूहळू एका अंगावरती झोपतात. हे या आजाराचं अतिशय गंभीर असं लक्षण आहे. वेळेवर आजाराची गंभीरता लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार न केल्यास जनावरं या आजाराला बळी पडतात. आता याच्यावर नेमक्या काय उपाययोजना आपण करू शकतो? तर पहिल्यांदा आजारामध्ये जनावरांना खूप तहान लागते तर त्यांना पाणी पिऊ द्यायचं प्रमाण हे मर्यादित ठेवावं लागतं, कारण जठरामध्ये अगोदरच पाण्याचा खूप मोठा साठा असतो. त्यामुळे फुफ्फुसांवर दाब पडून श्वसनाला त्रास होतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढच्या उपचारांसाठी आजारी जनावराला जवळच्या पशुचिकित्सालयात घेऊन जावं. पशुतज्ज्ञांकडून आजाराची चाचणी करून आधुनिक उपचार पद्धतीने जनावरांचा प्राण वाचवायला आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता पशुवैद्यकीय मदत मिळे वजनाच्या, म्हणजेच गाईला 300 ते 350 ग्रॅम आणि शेळी किंवा मेंढीला 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात मिसळून पाजावं. हे मिश्रण पाजताना जनावराला ठसका लागू नये याची काळजी घ्यावी. आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन जनावरांना लवकर पचणारी कर्बोदकं खाण्यास प्रतिबंध करावा. तेव्हा मंडळी, आत्ताच आपण जनावरांमधील पोटफुगी या आजाराची कारणं आणि त्यावरच्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे, तर याचा वापर आपण नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जनावरांमधील पोटफुगे आजार याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचनस्वर होता ऋचा गद्रे यांचा. श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू 2:02.
2: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: जगात सर्वत्र।
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत। प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा।

श्रोतेहो नमस्कार. या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सर पूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर की रक्तस्राव होत असेल. तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रुपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मियर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.

श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा

0: आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू।
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले। आम्ही ते सहक्षेपित केले 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 6:55 आणि 30 सेकंद झालेत। श्रोते हो, आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:20 आम्ही सांगू दिनविशेष। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेदा हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। 7:45 आपण ऐकाल कार्यक्रम भावधारा। सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी, लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यात पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल। सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये गुणसागर गंभीर, पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकाल। 1:05 कार्यक्रम गीतबहार। 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 कार्यक्रम भावधारा। 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम। 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये आज आपण ऐकाल अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन राग विजय। श्रोते हो, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत। दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी, यामध्ये वाढत्या वयासोबत बदलत गेलेली स्वप्न हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत। 6:10 कार्यक्रम गीतबहार। 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 6:35 लोकसंगीत। 7:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आणि 7:30 माझं आवार माझं शिवार कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयी निलेश राठोड यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत आणि रसायनविरहित कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत। श्रोते हो, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करू। 8:15 हिंदी सुगम संगीत। 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 10 वाजता कार्यक्रम

रजनीगंधा। साडेदहा वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी आम्ही प्रसारित करणार आहोत। शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू। तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची। सकाळचे 7 वाजलेत, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार। भागापूर्वी असं ऐकलं की टाटांनी सर्वसामान्य भारतीयांसाठी की ही गाडी सर्वांना परवडणारी असेल आणि त्याच्यामध्ये ती सुटसुटीत असेल, त्याचं मायलेज चांगलं असेल, त्याचा मेंटेनन्स कमी असेल आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला ज्याला समाधानकारक उत्पन्न आहे त्याला ती गाडी घेता येईल। आणि प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं असं स्वप्न असतं की आपली गाडी असावी। गाड्यांच्या किमती, त्याचा मेंटेनन्स, त्यानंतर त्याचं मायलेज, अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा सर्वसामान्य माणूस गाडी घेताना विचार करत असतो। आणि हा विचार करत असताना ती गाडी हाऊस म्हणून जरी घ्यायची झाली तरी ती नाकापेक्षा मोती जड असं होऊ नये आणि नुसतीच गाडी आपल्यासमोर घरासमोर उभी करायला लागू नये तर तिचा दैनंदिन वापर आपल्याला करता यावा, ती सुटसुटीत असावी आणि मुख्य म्हणजे ती आपल्या खिशाला, मासिक उत्पन्नाला परवडणारी असावी, ज्याच्यामध्ये त्या गाडीच्या व्यवनातला मोठा हिस्सा खर्च म्हणून जाऊ नये असा विचार रतन टाटांचा त्याच्यामध्ये होता। अर्थातच त्यावेळची देशातली एकंदरीत परिस्थिती, तत्कालीन राज्य सरकारांची औद्योगिक धोरणं, त्या त्या प्रदेशामधली लोकांची मानसिकता, ह्याच्यामुळे तो काळच असा होता की त्याच्यामध्ये या गोष्टींना विरोध होणं हे साहजिक होतं। आणि एक क्षण तर असा झाला की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं हे स्वप्न विरून जातं का, कारण प्रचंड विरोध झाला, जन आंदोलन उभं राहिलं। पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये हा प्रोजेक्ट करावा जेणेकरून पश्चिम बंगालमध्ये सगळ्या अनुकूल गोष्टी होत्या, त्यानंतर उपलब्ध मनुष्यबळ प्रचंड होतं, तिथे बेरोजगारी होती प्रचंड, आणि त्याला ह्या प्रकल्पाने खूप मोठा हातभार लावला असता की जेणेकरून रोजगार निर्मिती झाली असती, त्या राज्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडली असती, त्या भागातला GDP सुधारला असता। बंगाल हे थोडासा गरीब राज्य आहे, तेव्हा हा सगळा मूलभूत विचार करून आपल्या देशाच्या या भागामध्ये एक थोडीशी उन्नती व्हावी, लोकांची परिस्थिती सुद्धा, त्याचबरोबर ती आपला उद्योग त्या ठिकाणी आल्यानंतर त्या राज्याला, त्या भागाला एक वेगळी ओळख मिळावी असा पण त्यांचा उद्देश या सगळ्यांच्या मागे होता। आणि जेव्हा त्याला विरोध व्हायला लागला, त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं व्हायला लागली, तेव्हा त्यांना एक काही क्षण असं वाटून गेलं की आपलं हे स्वप्न थांबतं का काय, हे पूर्ण होणार नाही। मग त्याच्यासाठी त्यांनी वेगळा पर्याय किंवा वेगळे विचार करायला सुरुवात केली। त्यावेळेला गुजरातमध्ये आपल्या सध्याचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार होतं, त्यावेळेला ते गुजरात

0: राज्य मुख्यमंत्री होते आणि गुजरातचं परिवर्तन करायचं, गुजरातचा विकास करायचा हे त्यांचं दिवसरात्र ध्येय होतं. त्याच्यामध्ये जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की टाटांना बंगालमध्ये हा प्रकल्प उभारता येत नाही आहे, स्थानिक अडचणी येत आहेत, तेव्हा स्वतःहून गुजरातचं सरकार पुढे आलं आणि त्यांना मध्य गुजरातमध्ये जागा उपलब्ध करून दिली. उद्योगधंदे उभारण्यासाठी ज्या परवानग्या लागतात, जे मूलभूत सोयीसुविधा लागतात, जी मूलभूत मदत लागते, ही सरकारनं आपणून केली. आणि एक खूप मोठं वेगळं उदाहरण होतं की एखादं सरकार स्वतः पुढे येऊन आपल्या राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात आणणं, मग त्याला कुणीही व्यावसायिक स्पर्धा म्हणो, कुणीही काही म्हणो, परंतु तशा प्रकारचं नेतृत्व त्या राज्याला मोदीजींच्या रूपाने लाभलं आणि प्रकल्प गुजरातला नेण्याचं नक्की झालं, तिथे त्याची उभारणी सुरू झाली.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
4: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
3: हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
5: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
6: हे जीवन सुंदर आहे.
7: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
8: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
9: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
7: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला 12:00 पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. साऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी

0: अभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक, आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 108 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे.

0: रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये

0: इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कुणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: आणि मेन म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: बिलकुल, सुचेता हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात, म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी, व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आत्ता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल

0: सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
1: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो, किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण ऍक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणार नाही की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाहीये. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
0: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
1: ते माझं काम नाही, पण असं नाहीये. लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता, म्हणजे असं काही आवश्यकता नाही. त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
0: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काही नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, याच्यामध्ये खूपच व्हेरायटी. म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे, हे सांगावीशी वाटते मला अशी, की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच बाबा एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
0: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
1: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
0: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत. श्रोतेहो आता ऐकूया ॲडव्हान्स आयुर्वेदा हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे, आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, या मागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
4: जर का तुम्ही 90s जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना? हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रँगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना? नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना? झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही? म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमचे जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे? मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं अरे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही. चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड अ ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रँगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही? त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा. आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना? आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत. तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
3: अगदी.
4: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही. म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे. पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहेत हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही, पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं. त्याला काही म्हणजे नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात.

0: आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल, पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेनी ठरवलं जातं. आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअर कडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 27 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करतोय कार्यक्रम भावधारा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी

यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्तामित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बससेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल. तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत

0: चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: AM 11443 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:41 आणि 19 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
1: देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
0: हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी.
1: सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. नमस्कार श्रोते हो, मी संपदा
0: आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, आत्ता ज्या आपण ऐकल्यात ना, त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी आहेत.
0: निसर्गाकडून, चांगल्या व्यक्तींकडून जे घेता येईल ते घेत राहावं,
1: त्यांचे चांगले गुण आत्मसात करावेत,
0: त्याचबरोबर आपल्याकडचं जे काही चांगलं आहे ते इतरांना द्यावं.
1: पुढे ते म्हणतात, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी.
0: निसर्गातली प्रसन्नता, सौंदर्य आणि चैतन्य आपण स्वीकारावं.
1: सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी,
0: म्हणजेच संकटांना धैर्यानं सामोरं जाण्याची ताकद या सह्याद्रीच्या कणखर कड्याकडून आपण घ्यावी.
1: निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही घेण्यासारखं आहे.
0: नंतर ते म्हणतात,
1: वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे.
0: रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.
1: ढग सतत आकार बदलत असतात,
0: तशीच आपली कल्पनाशक्ती असावी.
1: तसेच वेडेपिसे आकार या कल्पनाशक्तीनं धारण करावेत.
0: आणि असेच मुक्त विचार त्या ढगांकडून घेण्याचा संदेश विंदा करंदीकर या कवितेतून देतात.
1: रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.
0: या ओळीत पृथ्वीची स्थिरता,
1: सहनशीलता आणि सकारात्मकता आत्मसात करावी.
0: म्हणजेच काय तर निसर्गाकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत,
1: शिकण्यासारख्या आहेत,
0: त्या ओळखण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे
1: आणि ते स्वीकारण्याचं सामर्थ्यही आपल्यात असलं पाहिजे.
0: आपल्या आसपास अनेक चांगल्या गोष्टी आहेत,
1: त्या स्वीकारत राहिलं पाहिजे
0: आणि इतरांना त्या देताही आल्या पाहिजेत.
1: म्हणूनच ते शेवटी म्हणतात,
0: देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
1: घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
0: आपण दुसऱ्याकडून सगळं घेत असताना
1: त्याचा दातृत्वाचा गुणही घेतला पाहिजे.
0: श्रोते हो, या कवितेत विंदानी निसर्ग प्रतीकांच्या माध्यमातून जीवनमूल्य स्पष्ट केली आहेत.
1: पृथ्वी, ढग, सागर यासारख्या घटकांचा त्याने वापर केला आहे.
0: अत्यंत साधी शब्दरचना, पण तिचा आशय मात्र अतिशय गहिरा आहे.
1: यात केवळ निसर्ग प्रतिमांचं वर्णन नाही, तर व्यक्तिमत्व कसं घडवावं याचा जणू आदर्श पाठ.
0: म्हणजेच ही कविता घेता,
1: उपदेशात्मक असलेली ही कविता कुठेही खटकत नाही,
0: हेच त्या कवितेचं यश आहे.
1: या कवितेच्या शेवटच्या ओळी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडणारा माणूस बनण्याची प्रेरणा देतात.
0: अशी ही सुंदर कविता म्हणूनच मनात घर करून राहते.
1: ज्यावेळी उदास व्हायला होतं,
0: स्वार्थी विचार मनात येतात,
1: तेव्हा या कवितेची शेवटची ओळ मनात डोकावते.
0: घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे,
1: म्हणजे देणाऱ्याचं ते दातृत्व आपल्याही अंगी यावं, हाच तो विचार
0: जो आपल्या मनातल्या स्वार्थी विचारांना बदलवून टाकतो.
1: श्रोते हो, जीवनाचं सार सांगणारी ही कविता लिहिणारे विंदा करंदीकर जेव्हा
0: एका माकडाने काढले दुकान यासारखी बालकविता लिहितात ना,
1: तेव्हा त्यांच्या कल्पनाशक्तीचं नवल वाटतं.
0: धीर गंभीर कविता आणि मुलात मूल होऊन त्यांच्यासारखीच
1: अल्लड बालकविता लिहिणारे विंदा त्यावेळी खूप आवडून जातात.
0: एका माकडाने काढलंय दुकान,
1: आली गिराई के छान छान,
0: मनीने आणले पैसे नवे,
1: म्हणाली शेटची उंदीर हवे.
0: ही कविता आपण सगळ्यांनी वाचली ऐकली आहेच.
1: श्रोते हो, ही कविता ऐकताना त्यातली गंमत लहान मुलांबरोबरच आपल्यालाही आवडून जाते.
0: यासोबतच राणीचा बाग,
1: एटू लोकांचा देश,
0: सर्कसवाला,
1: सशाचे कान,
0: अडम तडम
1: यासारख्या कविताही आपल्याला परिचित आहेत.
0: विंदांच्या कवितांची झालेली गाणीही आपल्याला आवडतात.
1: त्यात लक्षात राहिलेली काही गाणी म्हणजे,
0: अर्धीच रात्र वेडी,
1: अर्धी पुरी शहाणी,
0: भोळ्या सदा फुलीची,
1: ही रोजची कहाणी,
0: असेच होते म्हणायचे तर,
1: अशी अचानक

0: झाली सका
1: मागू नको सख्या जे
0: माझे न राहिलेले
1: ते एक स्वप्न होते
0: स्वप्नात पाहिलेले
1: हे फूल घे तू साजणे
0: पण पाकळ्या मोजू नको
1: तू बोल वेडे वाकडे
0: पण शब्द ते योजू नको
1: सर्वस्व तुझला वाहुनी
0: माझ्या घरी मी पाहुणी

0: श्रोतेहो, आज आपण त्यांच्या झपताल या सुंदर कवितेविषयी जाणून घेणार आहोत.
1: झपताल ही एका गृहिणीच्या सततच्या कष्टांची,
0: त्यागाची आणि प्रेमाची सुद्धा कविता आहे.
1: तिच्या रोजच्या कामातली तिची लय
0: आणि त्यातली कलात्मकता कवीला जाणवते.
1: त्यांच्या या शब्दयोजनेतून स्त्रीचं सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व त्यांनी इथं उभं केलंय.
0: तिच्या प्रती असलेला आदर ते या कवितेतून व्यक्त करतात. ते म्हणतात,
1: ओचे बांधून पहाट उठते,
0: तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
1: श्रोते हो, स्त्रीच्या दिवसाची सुरुवात होते तीच मुळी लगबगीची असते.
0: ओचे बांधून या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतो
1: तेव्हा लक्षात येतं, साडी नेसणारी स्त्री कोणत्याही कामाला सुरुवात करताना साडीचा ओचा खोवून नीटसपणे कामाला सुरुवात करते.
0: पहाटेपासूनच ती कामाला लागते तेव्हा जणू काही पहाटच ओचे बांधून कामाला सुरुवात करते असं आपल्याला वाटतं.
1: स्त्रीची पहाटेपासूनची लगबग या शब्दातून व्यक्त होते.
0: झपझपा वावरत असतेस या शब्दातून तिची कार्यतत्परता आणि चपळता व्यक्त होते.
1: गृहिणीचं जीवन म्हणजे अखंड कर्मयोग आहे हे इथं आपल्याला जाणवतं.
0: पुढे ते म्हणतात,
1: कुरकुरणाऱ्या पाळण्यातून दोन डोळे उमलू लागतात
0: आणि मग इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते.
1: श्रोते हो, तिच्या मागोमाग उठलेल्या तिच्या बाळाला स्तनपान करताना
0: तिच्या मातृत्वाचा कोमल आविष्कार यातून ते व्यक्त करतात.
1: या ओळीतून बाळाच्या हातांना मोदक मुठी हा गोड शब्द त्यांनी वापरला आहे.
0: या ओळींमधून आईचं वात्सल्य, प्रेमळ स्पर्श यांनी बाळाला उबदारपणा आणि आईची माया जाणवते.
1: लहान मुलांचं संगोपन करताना तिची आणखीन सगळी धावपळ सुरूच आहे.
0: कुटुंबातल्या व्यक्तींची काळजी घेणं, प्रत्येक कामातली तत्परता यामध्ये जाणवते.
1: स्वतःचा विचार न करता कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी ती इथं आपल्याला भेटते.
0: यानंतरच्या ओळीत त्यांनी म्हटलंय,
1: तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते.
0: श्रोते हो, यात त्यांनी म्हातारी चूल हा शब्द प्रयोग केलाय.
1: आदल्या दिवशी स्वयंपाक झाल्यानंतर शांत झालेली चूल ही काळवंडलेली असते.
0: तिला लाल मातीच्या पोतेऱ्यानं सारवलं की ती पुन्हा नव्यासारखी दिसू लागते.
1: आणि ही किमया आहे तिच्या स्पर्शाची.
0: जुन्याचं नवं करण्याची ताकद तिच्यात आहे हेच जणू त्यांना या ओळीतून सांगायचंय.
1: नंतर ओळी येतात,
0: मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात.
1: त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस.
0: तरी पण चिवूकाऊच्या मम्मम मधील एक उरलेला घास त्यांना मिळतो.
1: श्रोते हो, यातली स्वप्न मांजरासारखी पायात लुडबुडत असतात ही अत्यंत सुंदर प्रतिमा आहे.
0: कवीच्या कल्पनाशक्तीचा हा उत्कृष्ट आविष्कार आहे असंच म्हणावं लागेल.
1: घरातलं मांजर जसं प्रेमासाठी पायाशी घोटाळत असतं
0: तसंच तिच्या पतीच्या स्वप्नांचंही आहे.
1: त्यालाही तिच्या प्रेमाची उब हवी आहे
0: पण ती फारच धावपळीत आहे.
1: तरीही तिचं लक्ष त्याच्याकडे,
0: त्याच्या स्वप्नांकडे आहे.
1: म्हणूनच नंतरच्या ओळी त्यांनी लिहिल्यात,
0: त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस.
1: तरी पण चिवूकाऊच्या मम्मम मधील एक उरलेला घास त्यांना मिळतो.
0: तुला माझ्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसला
1: तरी थोडासा का होईना पण तुझ्या प्रेमाचा भाग मला मिळतोच,
0: यातच तो समाधानी आहे.
1: यातूनच तिचा समंजसपणा आणि सर्वांप्रती असलेलं प्रेम,
0: सगळीकडे असलेलं तिचं लक्ष आपल्याला दिसून येतं.
1: अशा या स्त्रीचं अस्तित्व घरभर पसरलेलं आहे.
0: प्रत्येक वस्तूला तिचा स्पर्श आहे,
1: स्त्रीत्वाचा वास आहे,
0: म्हणून घराला घरपण आहे.
1: तू घरभर भिरभिरत असतेस,
0: लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात.
1: इथं तिच्या कष्टांची जाणीव त्याला आहे.
0: तिच्या असण्यानं घराचं घर पण टिकून आहे.
1: छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तिचं प्रतिबिंब रेंगाळत आहे.
0: तिच्या अस्तित्वानं घर उभा

0: ती केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नसून
1: ती कुटुंबाचा आधार आहे.
0: तिच्या प्रेमामुळे, त्यागामुळे आणि कार्यक्षमतेमुळेच घराला घरपण प्राप्त झालेलं आहे.
1: हा विचार पूर्ण कवितेत अधोरेखित होतो.
0: ती विविध रूपात वेगळी भासते,
1: म्हणूनच ते पुढे म्हणतात,
0: स्वागतासाठी सुहासिनी असतेस,
1: वाढताना यक्षिणी असतेस,
0: भरवताना पक्षिणी असतेस,
1: साठवताना संविता असतेस,
0: भविष्याकरता स्वप्न सती असतेस.
1: हसतमुखानं स्वागत करणारी सुहासिनी,
0: भरभरून देणारी यक्षिणी,
1: पक्ष्यांसारखी माया करताना पिल्लांना जपणारी पक्षिणी,
0: व्यवस्थापन करणारी संहिता
1: आणि भविष्याची स्वप्न जपणारी स्वप्न सती,
0: अशीही तिची विविध रूप विंदा करंदीकरांनी या कवितेत व्यक्त केली आहेत.
1: ही कविता वाचताना सतत जाणवतं ते म्हणजे
0: विंदांना स्त्री खऱ्या अर्थानं कळली.
1: तिचे कष्ट, तिचं प्रेम, कुटुंबाला जपणं, तिचा त्याग खरोखरच त्यांनी जाणला
0: आणि अगदी नेमक्या शब्दात तो कवितेतून व्यक्त केला.
1: आणि श्रोतेहो, या कवितेचं शेवटचं कडवं म्हणजे तिला दिलेला सन्मान आणि तिच्या कर्तृत्वाला केलेला सलाम आहे.
0: संसाराच्या 10 फुटी खोलीत
1: दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया
0: मला अजूनही समजलेली नाही.
1: कवी तिच्या कार्यक्षमतेपुढे नतमस्तक होतो.
0: लहानशा घरात आणि मर्यादित साधनांमध्ये घर संसार सांभाळण्याचं तिचं कौशल्य
1: त्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतं.
0: इथं 10 फुटी खोली म्हणजे मर्यादित संसार
1: आणि 24 मात्रा म्हणजे दिवसाचे 24 तास याविषयी लिहिलंय.
0: पण झपताल या तालाच्या 10 मात्रांशी साधलेलं हे रूपक अत्यंत अर्थपूर्ण आहे.
1: तर श्रोते हो, आजची ही झपताल ही कविता तुम्हाला आवडली असेलच.
0: आता जाणून घेऊया विंदा करंदीकरांविषयी.
1: 23 ऑगस्ट 1918 साली विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म कोकणातल्या धालवल पोंगबुर्ले या गावी झाला.
0: कवितेला नवा विचार, नवी दृष्टी देणाऱ्या विंदांनी साहित्याचे अनेक प्रांत पादाक्रांत केले आहेत.
1: कोकणच्या निसर्गाची आणि जीवनाची सांगड घालणाऱ्या त्यांच्या दृष्टिकोनानं मराठी साहित्याला खूप काही दिलं आहे.
0: विंदा करंदीकर हे केवळ कवी नव्हते, तर ते एक चिंतनशील विचारवंत होते.
1: त्यांच्या कवितेत मानवी जीवनातले प्रश्न, सामाजिक वास्तव, निसर्गप्रेम आणि तत्त्वचिंतन यांचा सुरेख संगम दिसून येतो.
0: पारंपरिक कवितेची चौकट मोडून आधुनिक मराठी कवितेला नवं परिमाण देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे.
1: स्वेदगंगा,
0: ध्रुपद,
1: जातक,
0: विरूपिका
1: आणि अष्टदर्शने हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह
0: आजही मराठी साहित्याचं अमूल्य वैभव मानले जातात.
1: भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानातल्या
0: विविध तत्त्वांचा जीवन जगण्याच्या दृष्टीचा
1: काव्यात्मक आविष्कार म्हणजे विंदांची अष्टदर्शने.
0: मानवी जीवनाचं स्वरूप, सुखदुःख, नैतिक मूल्य
1: आणि अस्तित्वाचा प्रश्न यांचा सखोल विचार या कवितांमधून आढळतो.
0: याच पुस्तकासाठी त्यांना 2003 भारतीय साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार
1: म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
0: हा केवळ विंदांचाच नव्हे,
1: तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता लिहितानाच विंदांनी
0: आपल्यातल्या मुलाला जागृत ठेवलं होतं.
1: म्हणूनच सहज साध्या बालकविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत
0: आणि मुलांच्या भावविश्वाला त्यांच्या या कवितांनी समृद्ध केलंय.
1: स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ, परंपरा आणि नवता हे लघुनिबंध संग्रह, तर
0: किंग लियर या नाटकाचा आणि एरिस्टॉटल यांच्या कवितांचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे.
1: तर श्रोते हो, असे हे विंदा करंदीकर मराठी साहित्यातले भूषण आहेत.
0: श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
1: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम आपण ऐकलात, काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन होतं जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते होता प्रसारित करतोय कार्यक्रम लखलख चंदेरी.

मोहम्मद इरफान यांनी गायलेलं एक विलन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना आणि संगीत होतं मिथुन यांचं.

0: जय हो या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर अंजान यांचं गीत. हे गीत गायलं होतं शान श्रेया घोषाल आणि शबाब साबरी यांनी.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
2: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
1: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

के के यांनी गायलेलं यारिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती इर्शाद कामिल यांची आणि या गीताला संगीत होतं अनुपम अमोद यांचं.

0: जब तक है जान या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात राघव माथुर आणि शिल्पा राव यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार होते ए आर रहमान.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पान.

मोहित चव्हाण अरिजित सिंग यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट होता ये जवानी है दिवानी. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजतात. इंद्रधनुष्य कार्यक्रम काही क्षणातच.

श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यात पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: जनरली सर्वसामान्य मुलं ज्या घरामध्ये असतात त्या पालकांचा दिनक्रम किंवा रुटीन हे ठरलेलं असतं, पण ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं असतात त्या पालकांना असंख्य प्रश्न पडलेले असतात आपल्या मुलांच्या दिनक्रमाविषयी. तर ते आज आपण समजून घेऊया आणि त्यातून पालकांना उद्भवणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा पालकांच्या मनात असा प्रश्न असतो की हे स्वीकारण्याचा की आपलं मूल दिव्यांग आहे, आणि हे स्वीकारण्याचीच पालकांची मानसिकता नसते. तर याबद्दल काय सांगाल, तुमचा काय अनुभव आहे?
1: खरं आहे की आपल्या पदरी असं मूल आल्यानंतर स्वीकारण्याची बहुधा पालकांची अशी मानसिकता नसते. आपल्याकडे

0: आलेलं मूल हे दिव्यांग आहे म्हणून काही पालक नाराजही होतात. कधीकधी असंही आम्ही पाहिलंय की समाजामध्ये या मुलांचा स्वीकार करताना काही पालकांना थोडंसं वेगळंच दडपण वाटतं. काही वेळा काही पालक संभ्रमावस्थेत असतात, त्यांना काय करावं हे कळतही नाही. तर काही गावातील लोक जी आहेत ती या मुलांकडे दुर्लक्ष करतात, जे आहे तसं वाढू देतात, त्याला शिकून काय करायचं असंही म्हणणारे काही लोक आहेत. तर काही पालक तर अति काळजी करून अति मुलांना लाडावून ठेवतात, अशाही गोष्टी बऱ्याचदा आम्हाला पाहायला मिळतात. अशा वेळी पालकांनी असा विचार करायचा आहे की मूल आपलंच आहे, त्याला आपल्याशिवाय दुसरं कुणीही नाही, ते असं आहे, याला त्याचाही काही दोष नाही, असा विचार करावा. त्या मुलाला सर्वसामान्य मुलांपेक्षा अधिक प्रेम आणि आधाराची गरजही आहे हेही समजून घ्यावं. ही मुलं जन्माला आल्यावर त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी मुळातच स्वतःच्या कुटुंबापासून संघर्ष करावा लागतो. पालक, कुटुंब आणि समाज यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा फारसा चांगला नाही आहे. याला काही अपवादात्मक पालक आहेत हे मीही पाहिलं आहे की ते पालक आपल्या मुलाला खूप मेहनतीने थेरपी वगैरे देऊन त्याचा प्रगतीचा चांगला मागोवा घेतात, आणि अशा पालकांचं खरंच खूप कौतुक वाटतं की हे खूप मेहनत घेत असतात, वेळीच त्याला थेरपी देत असतात, असंही आपल्याला पाहायला मिळालं आहे.
1: सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपलं ही मूल वाढावं अशी त्यांची मानसिकता असते. अगदी अगदी. बऱ्याचदा असंही आढळून येतं की दिव्यांग मुलं ज्या घरामध्ये आहेत ते पालक आपल्या मुलाची तुलना सर्वसामान्य मुलांशी सतत करत असतात, असा अनुभव येतो कधी?
0: हो हो, हा तर वेळोवेळी येत असतो, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक तुलना असते की ते मूल करतंय आणि हे मूल करत नाही, हे खूपदा दिसतं. आपल्या पदरी आलेलं जे मूल आहे त्याचा स्वीकार करून खरं तर या पालकांनी त्याची कोणती अवस्था आहे, त्याच्याकडे मतिमंदत्व आहे का, की स्वमग्न अवस्था आहे त्याच्याकडे, की अन्य कोणती अवस्था आहे, ते सगळं प्रथम पाहावं. म्हणजे तुलना करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा पालकांनी तर माझ्या मते हे पहिलं करावं. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं. मग अशा पालकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पहिला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे प्रमाण त्याच्याकडे किती आहे त्या अवस्थेचे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यावरचे उपाय कोणते आहेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. ते मूल असं आहे म्हणून त्याचे अति लाड न करता त्याला विकासाच्या वाटेने नेणं गरजेचं आहे. अति लाड केले तर त्यांच्या विकासाच्या क्षमता ह्या खुंटतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ही मुलं लहान असताना सुद्धा, म्हणजे कपडे घालायचा जर टास्क असेल तर आपण काही पालक अति काळजीमुळे आपणच घालून मोकळे होतात, स्वतःचे कपडे त्याला घालायला देत नाही. म्हणजे ज्या वयात मुलांना चमच्याने खाणं, स्वतःचे कपडे घालणं, स्वावलंबनाची कौशल्य शिकण्याची गरज आहे, त्यावर ते लक्ष केंद्रित न करता डायरेक्ट स्वतःच पालक करून मोकळे होतात. आणि पाटी पेन्सिल हातात घेणं, म्हणजे हे केलं म्हणजे आपलं मूल नॉर्मल मुलांसारखं वागायला लागलं असं त्यांना वाटत असतं. या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वावलंबनाची कौशल्य जर त्यांनी वेळी शिकवली तर त्याचा नक्कीच फायदा मुलांना होतो. दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ते आपल्या मुलाचे निरीक्षण करत नाहीत की आपलं मूल एका जागेवर बसत नाही काही मिनटं, खेळ योग्य पद्धतीने पूर्ण करत नाही आहे, मातृभाषेत आपल्याशी किमान संवाद साधत नाही आहे, नजर देत नाही आहे, डोळे आणि हाताचा समन्वयही साधत नाही आहे, शिशू कंट्रोल करत नाही आहे, आणि तरीही पालकांना फक्त चिंता असते ती फक्त शाळा आणि अभ्यास याची. तर अशा पालकांना माझं सांगणं आहे की शरीराचा मुलाचा आकार लहान आहे तोपर्यंतच त्यांना स्वावलंबी आपण बनवू शकतो. स्वावलंबन कौशल्य दैनंदिन जीवनातली आहेत ती आपण त्यांना शिकवू शकतो. पहिलं त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. अभ्यास आपण हे शिकत असता असता त्यांना शिकवू शकतो, वयानुसार आपण त्यांना त्या गोष्टी देऊ शकतो. खरं तर शिक्षणाच्या याला वयाच्या फार कठोर अटी नाही आहेत, पण स्वावलंबन कौशल्य मात्र जर का एकदा वेळ चुकली तर मग मात्र शिकवणं खूप अवघड आहे.
1: ते जास्त महत्त्वाचं,
0: जास्त महत्त्वाचं आहे. आणि तसंही आपण एखादा आजार आपण लपवतो, म्हणजे वरवर आपण काही गोळ्या आपल्या आपल्या आपण घेतो आणि आपणच ठरून वरवर एक

0: होतं, पण मुळाशी त्याच्या जात नाही. जसं की ह्या दिव्यांग मुलांच्या बाबतीतही हे असं केलं म्हणजे होईल नॉर्मल, शिक्षणाच्या बाबतीतही तसंच करतात की हां शाळेत जायला लागला म्हणजे होईल नॉर्मल, या शाळेमध्ये टाकला म्हणजे तो इतर मुलांप्रमाणे दिसेल, असं नाही आहे. ह्यावेळेला अशी पालकांनी त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की मुलाला नेमकं आपल्या प्रॉब्लेम काय आहे, ते त्यांनी जर सोडवले, त्याचे कच्चे दुवे जर वेळेत सोडवले, तर मग मूल हळूहळू नॉर्मल म्हणजे सर्वसामान्य प्रवाहात पोहू लागेल.
1: कधी कधी असंही होतं ना की दुसरं जे दिव्यांग मूल असतं तर त्याच्या पालकांशी बोलायचं आणि मग तुझं मूल काय करतं, माझं मूल काय करतं, आणि मग त्याला जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती आपणच देऊन बघायची.
0: हो हो, हेही घडतं. मुळात म्हणजे एक मूल दुसऱ्यासारखं नसतं.
1: एक्झॅक्टली.
0: याला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला काय प्रॉब्लेम आहे, हे मूल का बोलत नाही आहे आणि ते मूल का बोलत नाही. बऱ्याचदा असं ऑटिझम मुलं जी असतात त्यांना स्पीच प्रॉब्लेम असतो आणि ही मुलं स्पीच खूप उशिरा देतात. म्हणजे ह्या ऑटिझम मुलांमध्ये स्पीच प्रॉब्लेमसुद्धा त्यांच्या तीव्रतेनुसार असतात. मग त्यामुळे यांच्यामध्ये स्पीच थेरपी देताना काही वेगवेगळे आपल्याला पॅटर्न करावे लागतात आणि त्याप्रमाणे थेरपी हे करावी लागते.
1: मुळात दोन सर्वसामान्य मुलं सुद्धा एकासारखी
0: नसतात.
1: ही तर दिव्यांग मुलं.
0: हो हो, अगदी खरं.
1: त्यामुळे त्यांच्यात खूपच फरक असणार.
0: फरक असतो.
1: पण मुळात हे लक्षात पालकांनी घ्यायला हवं.
0: हो हो, काही दुर्गम भागातनं तर या गोष्टी उपलब्ध पण नसतात. मग जो मिळेल, जो सांगेल, त्याप्रमाणेही धावायला पालक सुरुवात करत असतात, असं असतं. पण शक्यतो अशा पालकांनी सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, मेंदू विकार तज्ज्ञ जे आहेत लहान मुलांचे त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की आपल्या मुलाला नेमका प्रॉब्लेम काय आहे, त्याच्याकरिता काय काय करता येईल, कुठे कुठे ह्या गोष्टी. किंवा आमच्यासारखे विशेष शिक्षक असतात की जे गावाच्या ठिकाणी पण आहेत, शहरांच्या ठिकाणी आहेत, त्यांना जाऊन भेटून त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची माहिती जाणून घेऊन आपल्या मुलाला कोणकोणते औषधोपचार, कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ ह्यांचे सल्ले घेतले तर नक्कीच त्यांना त्याच्यातनं माहिती मिळू शकते.
1: आत्ता आपण स्वावलंबनाबद्दल बोलत होतो दिव्यांग मुलांच्या, तर मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या पालकांनी कधीपासून त्या मुलांना स्वावलंबनाचे धडे देणं गरजेचं आहे, म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यापासून.
0: बरोबर आहे. तसं पाहता दिव्यांग मुलांच्या बाबतीत विचार करता त्यांचं जे करिअर एज आहे ते अगदी जन्मापासून सुरू होतं असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. 1.5 ते 2 वर्ष वयोगटापासून स्वावलंबनाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे. मूल दिव्यांग आहे म्हणून शिशू कळत नाही, डायपर्स लावून ठेवणं, मोबाईल हातात देऊन ठेवणं, स्वतःच भरवत जाणं, कपडे स्वतःच पालकांनी त्याला घालणं अत्यंत चुकीचं आहे. मूल हे करणार नाही हा विचार पालकांनी मुळात आधी काढून टाकायचा आहे. सकारात्मक विचार करून ही कौशल्य शिकवण्याकरिता काही विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार पालकांनी त्यांना ट्रेनिंग देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःचे हात धुणे, चमच्याने खाणे, तुकडे करून जेवणे, कपडे परिधान करणे, टॉयलेट ट्रेनिंग, आंघोळ करणे, वस्तू जागेवर ठेवणे, एक खेळ नीट खेळून मग दुसरा खेळ खेळणे, या सर्व गोष्टींचा घरी जर सराव घेणं अगदी सोपं होतं आणि हेच जवळजवळ थेरपीच्या प्रकारांमध्ये मोडतं. मूलभूत थेरपी आपण याच्यामध्ये देऊ शकतो आणि शैक्षणिक हस्तक्षेप पण वेळीच या वयात सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मग अधिक जास्त मुलामध्ये चांगले परिणाम आपणाला दिसून येतात.
1: मला एक याच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं आपण जे आपल्याला कळतं की मूल दिव्यांग आहे मग हे आपण सुरू करतो, पण मुळात आपलं मूल दिव्यांग आहे ते सर्वसामान्य मुलांसारखं नाही, तर हे कळण्याची काही लक्षणं आहेत का?
0: हे कळण्याची काही लक्षणं म्हणजे साधारणपणे 0 वयोगटापासून जी 1.5-2 वर्षापर्यंतची जी मुलाची विकासाच्या अवस्था आहेत, म्हणजे उपडी वळणं आहे, बॅबलिंग करणं आहे, किंवा धरून धरून आधार घेऊन चालणं आहे, पुढे जाणं आहे, ह्या कृती ज्या आहेत त्या उशिरा उशिरा होत जातात. नंतर ज्या वयात मुलांनी स्पीच द्यायचं आहे की बॅबलिंग करायचं आहे, तिथे त्यावेळी त्या मुलांचे आवाज येत नाहीत आणि म्हणजे मुलं बॅबलिंग करत नाही आहेत, 1-2 शब्द बोलत नाही आहेत. तुम्ही काही हाक मारलीत बाळाला त्या नावाने तर ते तुमच्या आवाजाच्या दिशेने बघत नाही आहे. ही जी काही छोटी छोटी लक्षणं आहेत ती काळजी घेण्यासारखी असतात असं ज्यावेळेला मुलांच्यामध्ये दिसायला लागेल त्यावेळेला पालकांनी जरूर डॉक्टरांकडे

0: नेणं गरजेचं आहे.
1: कारण एक मानसिकता अशी असते की नाही, तुझे बाबा पण एक ह्या वयातच बोलायला लागले, किंवा
0: हो
1: तुझी आई, तुझी बहीण एक ह्या वयानंतरच बोलायला चालायला लागली, मग त्या दृष्टीने त्या मुलाकडे पण ते बघतात आणि मग हे कळायलाच उशीर होतो
0: हो.
1: की आपलं मूल दिव्यांग आहे म्हणून त्याची ही वाढ होत नाहीये.
0: बरोबर. आता तर अशा अनेक केसेस आपल्याकडे सापडत आहेत, कारण का कोरोना काळापासून किंवा मोबाईल जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून नॉर्मल मुलांमध्ये सुद्धा आता ह्या काही गोष्टी जाणवायला लागल्यात. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली तरी अजूनही ते मूल बोलत नाही. याचं कारण का त्यांच्या हातात नको त्या वयामध्ये मोबाईल देऊन ठेवलेला असतो. म्हणजे मोबाईल देऊन ठेवायचा आणि पुढे टाईमनुसार आपणच आपलं देत जायचं मुलांना, मग यात मुलं आक्रस्ताळेपणाने वागतात. म्हणजे थोडीशी ती लक्षणंसुद्धा जवळजवळ त्याच्याप्रमाणे दिसायला लागलेत आणि ह्या गोष्टींचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सध्या तरी.
1: मोबाईलचं प्रमाण मुलांच्या हातात देण्याचं खूपच वाढलेलं
0: खूप खूप.
1: त्याला वयोगट पण नाहीये, काही
0: वयोगट नाहीये, अगदीही छोट्या वयापासून मुलांना दाखवतात, गरज नाहीये.
1: त्याला कळत पण नसतं की आपण काय बघतोय. म्हणजे मी अनेकदा हे बघितलंय बसमध्ये वगैरे, पण अगदी गरज नाही चालत्या बसमध्ये तुम्ही मोबाईलची स्क्रीन दाखवणं.
0: नाही नाही,
1: पण ते अगदी इझिली देतात पालक.
0: आता चणे चुरमुरे देऊन मुलांना गप्प बसवणं हा प्रकार
1: नाही नाही.
0: मोबाईल देऊन गप्प बसवणं हीतून जी सुरुवात होते ती बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मल मुलांना सुद्धा अशा विचित्र वर्तन समस्यांकडे घेऊन जाते. थोडक्यात त्याला व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात आमच्या याच्यामध्ये. तर अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.
1: मॅडम, बऱ्याचदा आपण पाहतो की सर्वसामान्य मुलांचे पालक जसे त्या मुलांच्या क्षमता लक्षात न घेता त्यांच्यावर अनेक गोष्टी लादत असतात, जसं की परीक्षा असतील, स्पर्धा असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आत्ताच्या जगामध्ये जे काही स्पर्धेच्या दृष्टीने चाललंय तशा. तर तसंच दिव्यांग मुलांच्या बाबतीतही घडतं का? म्हणजे त्यांचे पालकही असं काही करतात का?
0: हो, हे तर खूपदा घडतं. म्हणजे की पालकांना विशेष शाळांमधनं या मुलांना घालायचं नसतं, आधीच आपलं मूल असं आहे हे उशिरा कळतं. त्यातही पालक आपल्या ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलाचं निरीक्षण करत नाहीत आणि होतं असं की त्या मुलाला बोलता येत नसतं, उशिरा बोलेल कधीतरी, शाळेत जायला लागला की बोलेल कधीतरी. आणि मग शाळांमध्ये सुद्धा चॉईस असते पालकांची की या शाळेत घालायचं असं, अभ्यासक्रम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण या गडबडीत मुलाचं निरीक्षण करायला विसरून जातात. आणि मग मोठमोठ्या अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये त्यांची ॲडमिशन करतात. आणि मग होतं असं की शाळेतनं ज्यावेळेला काही कंप्लेंट्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला मग पालकांना कळतं की नाही काहीतरी थोडं वेगळं आहे, मग ती चिंता वाटायला लागते, मग याचा सल्ला घे, त्याचा सल्ला घे, आणि मग नंतर डॉक्टरांकडे जा. तोपर्यंत मूल 5वीपर्यंत पोचलेलं असतं, 4थीपर्यंत पोचलेलं असतं आणि मग त्याची अशी अवस्था असते की त्याला अभ्यासातलं काही समजतच नसतं, आकडेवारी लिखाण हातात पेन्सिल पकडणं कळतच नसतं, आपल्यासमोर काय चाललंय कळत नसतं, मराठी भाषा मातृभाषा त्याला त्याची कळत नसते आणि अभ्यासक्रम तर त्याच्या डोळी जडत जातो. मग असं मूल शाळांमध्ये आक्रस्ताळेपणा करतं आणि मग तिथून पुन्हा पालक ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही सल्ला देतो, पहिलं आधी त्यांना मातृभाषेतनं शिक्षण द्या, कारण का मातृभाषेत त्यांनी किमान चांगला संवाद साधणं ही अगदी प्राथमिक गरज आहे. आणि तिथेच जर ते मूल अडत असेल तर मग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते नीट वावरू शकणार नाही आणि ही गरज त्याची अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे हा एवढा सगळा अभ्यास त्यांच्यावरती मग तो लादला जातो आणि मग तिकडनं पुन्हा दुसरी नवीन शाळा, दुसऱ्या ह्या गोष्टी असे अनेक व्याप पडतात. मग त्यापेक्षा आपण आपल्या मुलाला वेळीच तपासून, वेळीच निरीक्षण करून, वेळीच आपल्या मनाची स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये ठेवून या मुलाकडे जर लक्ष दिलं, वेळीच त्याला मातृभाषेच्या शाळेमध्ये टाकलं तर अत्यंत चांगलं आहे. ह्याचा फायदा त्यांना पुढे होतो. म्हणजे काही मुलं सौम्य पातळीवरची असतात, अशा मुलांना खूप फायदा होतो, कारण मोठमोठे अभ्यास नसतात आणि जे काही मातृभाषेमध्ये मिळतात ते समजण्याइतके असतात. मग किमान काही गोष्टी कळण्याइतपत 10वी पास होण्यापर्यंत सुद्धा ती मुलं उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकतात आणि पुढे डिप्लोमा वगैरे काही किंवा क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज किंवा कोर्सेस छोटे छोटे करून ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. म्हणजे हा एक त्याच्यामध्ये चान्स असतो, संधी असते. ही शाळा बदल, त्याचं त्याला कळत नाहीये आणि मग नेमका निर्णय घेता येत नाही आणि मग त्या संधी थोड्या दुरावतात असं

0: पण होऊ शकतं.
1: मला तुम्हाला असं विचारायचं की दिव्यांग जी मुलं आहेत तर त्यांनी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहावं आर्थिकदृष्ट्या, तर या दृष्टीने काही प्रयत्न करता येतात का?
0: या दृष्टिकोनातनं सुद्धा पालकांना घरी, या अर्थाने आपण आज बोलतो आहोत की काही दुर्गम भाग आहेत की त्या भागातले लोक, ह्या आपल्या शहराच्या ठिकाणी शाळा आहेत, थेरपी सेंटर्स आहेत, तिथे इथली शहरातली मुलं जाऊ शकतात पण दुर्गम भागातली जाऊ शकत नाहीत. मग अशा पालकांनी काय करायचं? म्हणजे मूल असंच आहे, बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं
1: किंवा आहे तसं वाढवलं
0: आहे तसं वाढवलं जातं. पण त्या पालकांनाही माझं सांगणं आहे की ही मुलं सुद्धा बरंच काही करू शकतात. यांचे पण टप्पे आहेत की जसं की मगाशी सांगितलं की जेवणाखाण्याचे खेळणी नीट ठेवण्याचा हा हे एक वयोगट झाला, त्यामध्ये ती ज्यावेळेला फोकस करू लागतात त्यावेळेला मग त्याच्या पुढचे मग्न करण्यासाठीचे काही गेम, म्हणजे ती अवस्था येते, म्हणजे त्या एकाग्र होऊन एखादी गोष्ट पूर्ण करणं, अशा पद्धतीचे आपण गेम त्यांना देतो.
1: म्हणजे त्यांना बिझी ठेवायचं,
0: बिझी ठेवायचं आणि ते एक टास्क करून झाल्यानंतर मग त्यांचा पुढचा पाऊल असतं हे तुमच्या गृहकौशल्यांमध्ये येतं. म्हणजे लादी पुसणे, कचरा काढणे, भाजी चिरून देणे, भाज्या नीटनेटक्या लावून ठेवणं आहे, हे टास्क ज्यावेळेला कव्हर केले जातात म्हणजे ही व्यवसाय पूर्व कौशल्य आली. ह्यातले बारकावे असतात की कातर काम करणं, व्यवस्थित भाज्या मोडून ठेवणं, अशा प्रकारचेही कामं करू शकतात. काही गावाच्या ठिकाणी असतील तर ते शेतावरती पण यांना कामाला घेऊन जाऊ शकतात. मग मुलं ह्या शेतीमध्ये सुद्धा जर ज्यांची पातळी कमी आहे, म्हणजे सौम्य आहे, सौम्यता ज्यांच्याकडे आहे काही दिव्यांगत्वांची, तर अशी मुलं अगदी सराईतपणे या शेतीसारख्या उद्योगांमध्ये सुद्धा कामं करू शकतात. किंवा शहराच्या ठिकाणी जर ही मुलं असतील तर यांना आर्ट अँड क्राफ्ट आपण शिकवू शकतो, रेडीमेड रांगोळ्या येत आहेत तर ही मुलं करू शकतील, अगरबत्त्या बनवणं, धूपकप बनवणं, म्हणजे गृहकौशल्यातनं ज्यावेळेला त्यांच्याकडे काही हाताची फाईन ग्रिप्स वगैरे यायला लागतात त्यावेळेला मग हळूहळू त्यांची आवड शोधायची पहिली की माझ्या मुलाला काय आवडते, त्याला घरकाम करायला आवडतंय का, की त्याला एका जागी बसून काही वस्तूंचे गठ्ठे करायला आवडतंय, चिकट काम आवडतंय का, फाईल बनवणं म्हणजे यासारखी काही कामं आवडतायत का, तर तो ती अगदी छान आवडीने करतोय का, शिलाई शिवणकाममधले छोटे छोटे धागे आहेत, लोकरीचे काही गाठी आहेत त्या घालायला आवडतंय का, मग ते काम करतंय का, तर हो मग त्याच्यामध्ये एकाग्रता जर त्याच्याकडे दिसत असेल, व्यवहार छोटे छोटे येत असतील, तर जरूर काही छोट्या छोट्या दुकानांमधली काही पॅकिंगची असतात कामं अशीही मुलं करू शकतात. काही काजू फॅक्टरींमधनं काजूच्या कॅटेगरीज काढण्याची कामं असतात तशी करू शकतात. काही डिझाईनच्या दुकानांमधनं यांना छोटी छोटी कामं मिळू शकतात. काही मुलांना पाककलेची आवड असते तर काही मुलं पाककलेतून एखादा पदार्थ बनवून देऊ शकतात, विकू शकतात. मग त्यांना जर मोठे मोठे व्यवहार करायला जमले नाहीत तर पालक त्यांना सपोर्ट करू शकतात. अशा पद्धतीने आपण त्यांचं आर्थिक पुनर्वसन नक्की करू शकू. आणि काही शासनाच्या योजना पण आहेत की या दिव्यांग मुलांना उद्योगाकरिता शासनाकडून निधी पण मिळत असतो, कर्ज योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत की यातनं मुलं आपली आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ शकतात.
1: पालकांनी बारकाईने आपल्या मुलाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
0: खरं आहे, म्हणजे हे करत असताना त्यांना ताल रिदम आवडतो का, म्हणजे आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील बाहेर, तर पुणे मुंबई या साईडला, की काही मुलांनी हॉटेल्स पण काढलेली आहेत, म्हणजे त्यांचा ग्रुप बनवला आहे आणि त्यांनी ते हॉटेल्स सुरू केलेली आहेत. काही मुलं संगीतातनं खूप सुंदर सुंदर कार्यक्रम करत आहेत, अशीही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मग हे आधी आपण पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे, त्याचा कल कोणता आहे, त्याला रिदम समजतोय का, की त्याला क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी आनंद आहे का, हे पहिलं शोधावं लागेल आणि मग त्यानुसार त्याला प्रशिक्षण देऊन त्याचं आर्थिक पुनर्वसन करता येईल.
1: पालकांनी मुलांना सर्वसामान्य प्रवाहामध्ये आणण्याकरता काय काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं?
0: पालकांनी मुळात आधी मूल आपल्याकडे असं आलंय आणि ते जेव्हा आपल्याला कळले तिथपासून वेळ न घालवता मुलाच्या जन्मापासूनच स्वावलंबन कौशल्यांवरती सर्वात प्रथम लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6 वर्ष वयोगटापर्यंत टॉयलेट ट्रेनिंग, आंघोळ, कपडे परिधान करणे, हाताने खाणे, शाळेत जाणे, सूचना ऐकणे, वस्तू जागेवर ठेवणे, ह्या गोष्टी त्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. या कृती आल्यानंतर मुलामध्ये एकाग्रता यावी,

0: आणि त्याच्यानंतर जसं की मगाशी म्हणाले की त्याला कामात व्यस्त ठेवणं, म्हणजे हे घरी पण करणं खूप सोपं आहे. हां, त्याला कामात व्यस्त ठेवणं गरजेचं आहे, मुलाचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे, म्हणजे आजचा त्याचा दिनक्रम आपला काय काय असणार आहे त्यानुसार त्याचं वेळापत्रक करणं गरजेचं आहे. हे शिकवत असताना मुलाला समजेपर्यंत त्यांनी सूचना द्यायच्यात, म्हणजे कपडे जर का त्याला घालायला दिले तर ते दिल्यावर लगेच घालणार नाही आहे, तर त्याला त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये की बाळा तू कपडे घाल, ही पॅन्ट घाल, नंतर हा टी शर्ट घाल, हे त्याला समजेपर्यंत, म्हणजे ती जवळ सूचना त्याला त्यांना 5-6 वेळा द्यावी लागेल कदाचित, किंवा 10 वेळा पण द्यावी लागेल. 10व्या वेळेला त्याचे हात उठतील
1: पण
0: आणि
1: करतात.
0: पायापर्यंत जातील. हो, करतात. आणि जर करायला जमत नसेल, कुठेतरी पाय अडकत असेल, तर त्यावेळेला थोडासा सपोर्ट द्यायचा आहे, त्यांना पुश करायचं आहे. आणि मग आज त्याला 15-20 मिनिटं लागली असेल, अर्धा तास लागला असेल, उद्या त्याचा वेळ अजून थोडा कमी होईल, 15 मिनिटात ते घालेल, पुढच्या वेळेला ते स्पीडने घालून मोकळं होईल. म्हणजे अशा पद्धतीने समजेपर्यंत त्यांना शिकवायचं आहे. आणि या गोष्टी करत असताना नाही तोटास पूर्ण त्यांचा झाला आणि घरी नाही त्यांना समजलं, तर मात्र आमच्यासारख्या विशेषज्ञांचा त्यांनी सल्ला घ्यायचा आहे. आणि काही कौशल्य त्यांनी घरामध्ये बसून करून घ्यायची आहेत मुलांकडनं, कारण ही दिव्यांग मुलं एका जागी स्थिर बसत नाही, म्हणजे नॉर्मल मुलांसारखी बाबा तासभर अभ्यासाला बसतील तसं त्यांचं नाही आहे. तुम्ही एखादी कृती शिकवाल आणि तासभर बसतील तर नाही, काही 10 मिनिटाचा कालावधी असेल तर तो बसून पूर्ण करतील, 10 मिनिटानंतर ही मुलं उठणारच आहेत. मग तुमच्या मनाची तयारी पाहिजे की त्याला उभा टास्क काहीतरी द्यायला पाहिजे आपण, किंवा उभ्याने धावत पळत काहीतरी एखादा गेम घेतला पाहिजे, काहीतरी शिकवलं पाहिजे की बाबा 5 भांडी तिथे साईडला मांडून ठेवली, चमचा दे, वाटी दे, मग ते मूल धावत जाऊन आणणार आहे, म्हणजे तो बसून बसून कंटाळणार. हळूहळू त्याचा हा सिटिंग स्पॅन, स्टँडिंग स्पॅन, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करायचं, हो, डेव्हलप करू शकतो. आणि यातून कसं होतं की ह्या सगळ्या घरच्या घरी वस्तू त्याला उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून हे मूल व्यस्त राहणार आहे, त्याच्यामध्ये मुलांच्या वर्तन समस्या निर्माण होणार नाहीत. म्हणजे मुलं घरात बसून कंटाळतात म्हणून मुलं त्रास देतात, म्हणून त्यांच्यामध्ये वर्तन समस्या अधिकाधिक वाढतात, कारण त्यांच्याकडे लक्ष देणारं कोण नसतं. मी आत्ता असं बसले तर मी करू काय हे त्यांना कळत नसतं. मग फावला वेळ कुठे खाजवत बसणं, जखमा स्वतःला करून घेणं, कुठे मारणं, कुठे चिडणं, मग सतत डोकं हलवत बसणं, हात हलवत बसणं, कुठेतरी वस्तू फेकून देणं, ह्या सगळ्या वर्तन समस्या मग वाढत जातात, ते या कामातनं कमी होतात. रंग शिकवायचे आहेत त्यांना, तर मग त्यांनी काय करायचं आहे, घरामध्ये जरुरी नाही आहे की तुमच्याकडे खेळणीच असली पाहिजेत, मग तुम्ही घरातले रंगीत रुमाल घ्यायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की ठराविक रंगांनुसार ते वेगळे काढा. घरामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध असतात, जसं की मगाशी म्हटले की चमच्या, वाट्या, भांडी एकत्र द्यायची आहेत आणि ती वेगवेगळी काढायची आहेत. मूल तेवढा वेळ एकाग्र राहून ते काम करतं, पिठाच्या गोळ्यापासून विविध आकार बनवू शकतो आणि मिक्स कडधान्य वेगवेगळी काढू शकतं. ग्लासात पाणी न सांडता त्याने भरलं पाहिजे. खिडकीला दोरखंड बांधायचा मोठासा आणि मग तो वळवता आला पाहिजे त्यांना मुठींनी, मग हळूहळू गाठी शिकवायला जमतील. कात्रीने रेषा आखून द्यायच्या आणि कात्रीने कटिंग करायला लावायचं, चिकट काम करायला लावायचं, ठसे काम करायला लावायचं, चित्र रंगवणं, मणी होणं, रंगानुसार वेग, आपल्या कपड्यांच्या क्लिप्स असतात त्या त्यांना रंगानुसार लावायला सांगणं, यातनं अनेक ग्रिप्स पूर्ण होतात. आणि हेच खरं व्यावसायिक कौशल्यांना गरजेचं असतं. चिमटी गरजेची असते, कात्री पकडणं गरजेचं असतं, मणी ओणं गरजेचं असतं, त्याचबरोबरीने पिठाच्या गोळ्यापासून विविध आकार मुलं बनवतात, ह्यातनं त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होते आणि मग त्यांना आवड निर्माण होते, रंगांची आवड निर्माण होते, त्यांना त्यांचा छंद सापडायला लागतो, त्यांच्यामध्येही भावना असतात, त्याच्यामुळे त्यांना ह्याची आवड निर्माण होते आणि मग ती या कामांमध्ये एकाग्र होऊन शांत होतात, सूचना पाळायला लागतात आणि मग त्यांच्या वर्तन समस्या ह्या कमी होतात. यानंतर मग हे सर्व झाल्यानंतर त्यांनी पालकांनी त्यांना गृहकौशल्यामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे घरातली कामं त्यांच्यावरती हळूहळू सोपवायची आहेत, छोटी छोटी कामं त्यांना करायला द्यायची आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पकड आहेत हाताच्या, पायाच्या, वस्तू उचलण्याच्या, ह्या खूप चांगल्या घट्ट होतात, सराईत होतात. मुलांची जी एनर्जी पण असते की ह्या मुलांमध्ये खूप एनर्जी असते आणि मग त्या मुलांना पालकांना सांभाळणं खूप सोपं जातं, त्यांच्यातला हट्टीपणा गेलेला असतो,
1: अक्रस्ताळेपणा पण कमी होतो.
0: हो, आणि पालकांचे

0: निम्मं काम पूर्ण होतं ना. मुलंही एंगेज राहतात, मुलांनाही आनंद मिळतो, पालकही थोड्या वयानुसार मूल मोठं झालंय म्हटल्यावर पालकांची वृद्धावस्थेकडे वाटचाल चालू असते, म्हणजे ते लोक थकलेले असतात,
1: चिडचिड सुरू होते.
0: मग अशा वेळेला हे मूल उपयोगी येतं, हे मूल मदत करतं. आपल्याला नेहमी रोज आपल्या पाटनं पुढणारं फिरणारं माणूस आज दमलंय, काही आजारपणाच्या वेळेला सदा मऊ भात तरी करून देऊ शकतात आपली मुलं आपल्याला. ही मुलं खरं पाहाल ना तर खूप प्रेम देणारी असतात, असं आपल्याला ह्या मुलांच्या बाबतीत पाहायला मिळतं. आणि पालकांचा या मुलांच्या बाबतीत असा एक दृष्टिकोन असला पाहिजे की किमान मुलाने आपल्या पाठीमागे घर सराईतपणे सांभाळणं गरजेचं आहे. पालकांना एकुलते एक मूल असेल, त्यांच्या या पद्धतीच्या चिंता असतात. मग जर का मूल आपण इतकं स्वावलंबी बनवलं तर आजच्या गडबडीच्या जीवनामध्ये मग इतर नातेवाईक अगदी सहजपणे का होईना पण त्या मुलाला सांभाळू शकतील.
1: माझ्या पाठीमागे माझ्या मुलाचं काय होईल
0: काय, ही जी भविष्यातली चिंता आहे ना ती थोडीशी या पद्धतीमुळे दूर नक्की होऊ शकते.
1: या सगळ्या चर्चेतून माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली किंवा आपल्या श्रोत्यांच्याही आली असेल की ही जी दिव्यांग मुलं आहेत ही म्हणजे ओझ नाही आहेत. तुम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण द्या, संधी द्या आणि ती त्याचा नक्कीच उपयोग करून घेतात. फक्त काहीतरी पूर्वग्रह दूषित भावनेने त्यांच्याकडे बघणं किंवा काहीतरी पूर्वजन्मीचं हे आहे आणि म्हणूनच हे माझ्या वाट्याला आलं हे असं सगळं मनात आणण्यापेक्षा जे वाट्याला आलंय त्यातून मी कसा मार्ग काढेन असं जर केलं तर पालक पण छान आनंदी राहतील आणि त्या मुलांचाही विकास चांगला होईल.
0: नक्कीच. मुळात आधी आम्ही तरी असं म्हणतो की ज्या पालकांकडे काळजी घेण्याची क्षमता आहे अशांच्याच घरी असं एखादं मूल जन्माला येतं. त्या पालकांनी समजावं की परमेश्वराने माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणून हे जपायला माझ्याकडे दिलेलं आहे.
1: बरोबर.
0: दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पालकांनी फक्त ते दोनच पालक नाही आहेत तर संपूर्ण कुटुंबाला सुद्धा त्या मुलाच्या आजूबाजूला त्याच्या संगोपनामध्ये सहभागी करायचं आहे. म्हणजे कसं आहे की हीच हे दोन पालक आपल्या त्या मुलासाठी पाहत असतात, बाकींना त्याची काही काळजीच म्हणजे नसते. तर ह्याच्यामुळे काय होतं की पालकांमध्ये कसं होतं हे दिव्यांग मूल, म्हातारी माणसं, आजी आजोबा आणि आजारी माणसं त्यांना सांभाळणार कोण, असं जर का कधी घरी झालं तर सगळ्यांच्या कपाळांना आट्या पडतात असं पाहायला मिळतं
1: आहे मानसिकता.
0: हां, म्हणजे ही सेवा करण्याचा जो आपला मानव धर्मातली जी ही संस्कृती आहे, सेवा करणं, सेवा धर्मभाव, हा कुठेतरी लोप होत चाललेला आहे. तो याने कधीतरी पूर्ण होणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही संस्कृती आपण जरूर इतरांकडे सोपवावी. कोण काय म्हणेल, माझं मूल असं आहे, दुसऱ्याचा विचार करत राहण्यापेक्षा आपण आधी आपल्या मुलाचा स्वतः विचार करणं गरजेचं आहे. या अशा दिव्यांग मुलांच्या पाठी पालकांनी ठाम उभं राहणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट आधी सहज नाही मिळत, अनेकदा त्याला विरोधाला सामोरं जावंच लागतं.
1: सर्वसामान्य मूल असेल तरी जावं लागतं. इथे तर
0: दिव्यांग आहे तर त्याच्यामुळे सहज कुठलीच गोष्ट उपलब्ध होणार नाही हे त्या पालकांनी समजूनच जावं. असं जर मानसिकता आपण त्या पालकांनी ठेवली तर मग त्यांना अनेक मार्ग हळूहळू दिसू लागतात.
1: थोडे कष्ट घ्यावे लागतात.
0: खरं आहे.
1: मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग नेमका कसा आहे खूप छान माहिती सांगितलीत, खूप छान मार्गदर्शन त्याविषयी पालकांना केलं आणि जवळपास सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही आज इथे केलं, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार.
2: धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष कार्यक्रमामध्ये दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यात पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं संजय उपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. चित्रपट होता विश्वविनायक.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: हिरोइन आणि तू सत्याना
1: रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना कौन हीरोइन तुझला कर लगा अक्का
2: अब असं काय करता अजून एक चांस द्या ना

0: माझ्या दिलाच्या पळद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: अव ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तुमच्या वाणी

0: चल चल गळ्यात पडू नको.
1: माझ्या अंगणात, माझ्या अंगणात.

कुणी मला जंगली मां वा पागल मजनू मना आता कुणी मला जंगली मना वा पागल मजनू मना।

श्रोते हो, धूम धडाका या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. हे गीत गायलं होतं शब्बीर कुमार आणि उत्तरा केळकर यांनी.

0: सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30

0: सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
2: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीन काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांच्या युगलस्वरातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं, चित्रपट होता मला घेऊन चला. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 90च्या दशकातली सुपरहिट गाणी. चला तर मग आता सुरुवात करूया 1992 प्रदर्शित झालेल्या दिवाना या चित्रपटातल्या या सुपरहिट गाण्यानं.

श्रुती हो दिवाना या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, 1992 प्रदर्शित झालेला जो जीता वही सिकंदर हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्या चित्रपटातलं प्रेमाची भावना व्यक्त करणारं हे गाणं कसं बरं विसरता येईल? ओळखलं ना गाणं श्रोते हो? या गाण्यासाठी फराह खान यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं, ज्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. चला तर मग ऐकूया तेच गाणं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, बॉलिवूडमधला एक लोकप्रिय संगीतमय चित्रपट म्हणजे दिल तो पागल है। या चित्रपटातलं शीर्षक गीत बॉलिवूडमधलं सदाबहार प्रेमगीत आहे। हे गाणं परदेशात चित्रित झालं। या गाण्यातल्या डान्स स्टेप त्या काळी खूपच ट्रेंडिंग होत्या। श्रोते हो, या गाण्याच्या साऊंडट्रॅकसाठी उत्तम सिंग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, तर गायक उदित नारायण यांना पार्श्वगायनासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला। चला तर मग ऐकूया तेच गाणं। गातायत लता मंगेशकर आणि उदित नारायण, रचना आहे आनंद बक्षी यांची।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं प्रेमाची व्याख्या सांगणारं गाणं, जे प्रेमी जीवांच्या मनात कायम कोरलं गेलं आहे.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, 90s एक सर्वोत्कृष्ट गाणं ज्याचे बोल आपल्या मनाला भिडतात। बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला महत्त्व देणारं असं सदाबहार रोमॅन्टिक गाणं ऐकूया। चित्रपट सलामी।

चित्रपट पूर्ण झाल्यावर दिग्दर्शकांच्या आग्रहाखातर निर्मात्यांनी एक गाणं चित्रपटात घेतलं, ज्या गाण्यानं पुढे खूप लोकप्रियता मिळवली. चला तर त्याच गाण्याचा आनंद घेऊया.

एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, चित्रपट साजन. श्रोते हो, 1992 प्रदर्शित झालेल्या खिलाडी या बॉलिवूड चित्रपटातलं अजरामर असं रोमॅन्टिक गाणं ऐकूया, ज्याचं संगीत आणि शब्द आजही रसिकांच्या मनावर राज्य करतात. या गाण्याचं चित्रीकरण अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि डोंगराळ भागात करण्यात आलं. या गाण्यामुळे गायक अभिजित यांना बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र आणि यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत 1997 प्रदर्शित झालेल्या येस बॉस या चित्रपटातलं गाणं. 90s सर्वोत्कृष्ट आणि खूप गोड असं हे गाणं. या गाण्यासाठी अभिजित भट्टाचार्य यांना पुरुष पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गाण्याचे बोल अतिशय काव्यात्मक आणि रोमॅन्टिक आहेत. श्रोतेहो, या गाण्यात प्रियकर प्रेयसीच्या सौंदर्याची आणि तिच्यावरील प्रेमाची तुलना निसर्गाशी आणि सुंदर कल्पनांशी करतोय. चला तर मग आपणही या गाण्याचा आनंद घेऊया.

अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट होता येस बॉस. श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ आली. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा 94035 73485 या नंबरवर. परत भेटीपर्यंत मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मचिंडो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, श्रोतेहो, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सुरताल लयतान गानके किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं आहे.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू, जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न

0: निर्माण झाला. मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवारी अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं. ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते, म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती.
1: अरे वा.
0: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का, ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
1: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
0: होय.
1: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत असता.
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
1: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
0: ते दोघं घनिष्ठ मित्र होते.
1: हा.
0: अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता. आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा.

0: वर्षातील सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर, एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे,
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होत,
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती भाती, आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं, जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकारची
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा, म्हणजे काणेबुवांचीही शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा, म्हणजे दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते, आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
0: बर,
1: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
0: अच्छा, म्हणजे त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
1: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे, आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
0: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले, न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
1: अगदी,
0: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
1: असत.
0: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
1: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते,
0: हा,
1: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग्ज असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत, त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
0: अच्छा.
1: हां, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती, त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे,
0: पण हाही मोठे पण
1: खूप

0: खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना, त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आत्ता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
0: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे. आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचेत. हा, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे अगदी गाणं शिकलेल्या
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि वी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं.
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा.
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते, ते सगळं हळू

0: नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचं पुढे, हे सगळंच
1: टेक्निक, त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हां, आता

0: हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ते
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा ए चा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी मग ते तसं नको का असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची
0: सगळी भावसंगीताची.
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच, अगदीच 5-5:30 ला ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 6:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायला
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हा एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळवर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरूचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने, म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाही आहेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला
0: पण ते अवघडही होतं.
1: हो, ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे।
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय मैं त्याच्यात तो आर्जव हे सगळं होतं समजावण्यातलं, हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली पण त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरूंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
0: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्याच आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे.
0: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथबुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथबुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्या आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हां, ॲक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. आणि मग त्या मला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण.
1: खूपच खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो,
0: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे ऐकायला जा
1: म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते, मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही, पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
0: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
1: बरोबर
0: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
1: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना. कीर्ती शिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं.

0: लयकारी अतिशय उत्तम होती, ती पखवाज वाजवायची स्वत. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा, ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे, आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.
1: वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीने सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15th मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण वय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

ताजा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:05 आणि 32 सेकंद झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीत

0: वर दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश

कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. आजच्या कार्यक्रमात थोरली जाऊ, कैवारी, मुंबईचा जावई, संसार आणि आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला। त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या। सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीविधी नियुक्ती केली। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तुरुंत दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतवरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706.40 कोटी पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिकं आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. MIDC परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलं.

0: वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गोपाळ कौशिक यांनी गायलेलं गीत ऐकूया.

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी आज आपल्याला ओळख करून देत आहेत माझे संगीत या पुस्तकाची.
1: माझे संगीत हे तसं जुनं पुस्तक आहे, पण आपल्याकडल्या चित्रपट आणि संगीत विषयक पुस्तकांमध्ये त्याचं स्थान खूप वरचं म्हणावं लागेल. आत्मकथनात्मक पुस्तकांचं नेहमी महत्व असतं, पण जी क्षेत्र पाहणं सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि ज्या क्षेत्रांबद्दल त्याच्या मनात कायमच कुतूहल असतं, अशा क्षेत्रांबद्दल कोणी लिहिलं तर ते वाचण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या पुस्तकांचं आणखी एक महत्व म्हणजे जर सांगणारा पुरेसा निरपेक्ष असेल तर ती एक प्रकारे इतिहासाची नोंद देखील असते. संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचं आत्मकथन माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन हे असं महत्वाचं पुस्तक आहे. केशवराव प्रभात फिल्म कंपनीबरोबर काम करायला लागले तेव्हा मूकपटांचा काळ संपून चित्रपट नुकताच बोलायला लागला होता. त्या काळात मराठी आणि हिंदीतही प्रभातचं मोठं नाव होतं. व्ही शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या अमृत मंथन या 1934 चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली आणि या संस्थेतल्या अनेक महत्वाच्या चित्रपटांवर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारखे चित्रपट केशवराव भोळेंनी केले. व्ही शांतारामांची सामाजिक चित्रपटांची त्रयी कुंकू, माणूस आणि शेजारी ही प्रख्यात आहे. त्यातल्या कुंकू चित्रपटालाही केशवरावांनी संगीत दिलं. बोलपटाच्या सुरुवातीचा आणि मराठी चित्रपटांमधला हा विशेष काळ आहे. केशवरावांनी आपल्या कथनात तो मांडल्याने चित्रपट अभ्यासक आणि रसिक या सर्वांसाठीच हे लेखन फार उद्बोधक झालंय. जेव्हा कोणी आपलं चरित्र लिहितं तेव्हा त्याचा बराचसा भाग हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट रंगवण्यातही जाऊ शकतो, आणि जरी तो भाग महत्वाचा असला तरीही विशिष्ट क्षेत्राबद्दल त्यातून मिळणाऱ्या माहितीला मग मर्यादा येते. केशवरावांचं पुस्तक जरी आत्मकथनात्मक असलं तरी ते त्यांच्या कामाबद्दल असल्याने संपूर्णपणे या क्षेत्राशी आणि विशेष करून प्रभातशी जोडलेलं राहतं. प्रभात सोडल्यानंतरचा काळ नाट्यसंगीत हा भागही त्यात काही प्रमाणात आहे, पण तिथेही केशवरावांचं लेखन आपल्या व्यावसायिक आयुष्यावरच केंद्रित झालेलं आहे. केशवरावांची भाषा अतिशय साधी, सर्वांना कळेल अशी आहे. शक्यता असूनही ते टर्मिनॉलॉजीत अडकत नाहीत आणि सोप्या शब्दात आपले अनुभव मांडतात. तेव्हाचं तंत्रज्ञान या गोष्टी आज वापरल्या जात नाहीत हे खरं आहे, पण इथे विशेष महत्व आहे ते अनुभवाला, संकल्पनेच्या पातळीवर केलेल्या विचाराला. त्यामुळे बारकावे जरी बदलले तरी त्यांनी मांडलेल्या अनुभवाचं महत्व काही कमी होत नाही. त्या काळाचं आकलन होण्यासाठीही आपल्याला केशवरावांच्या विवेचनातून मदत होते. एक उदाहरण द्यायचं तर शांताराम बापूंना सामाजिक त्रयी का करावीशी वाटली याबद्दल केशवरावांनी लिहिलंय. प्रेमाचा बडेजाव वाढवणाऱ्या देवदास सारख्या कादंबऱ्यांच्या अंमलाखाली तरुण पिढीचा ध्येयवाद संपत चाललाय असं शांताराम बापूंना वाटत असे. या पिढीला त्यांचा योग्य मार्ग दाखवणं ही त्रयी मागची एक प्रेरणा होती. माझे संगीतमध्ये कुंकू चित्रपटावर दोन प्रकरणं आहेत. त्यातलं एक फक्त पार्श्वध्वनीवर आहे. कुंकूमध्ये पार्श्वसंगीताचा वापर नाही. जिथे ते आहे तिथे ते संगीत कुठून आलं याचं वास्तववादी स्पष्टीकरण आहे. एरवी संहितेतले चढ उतार पार्श्वसंगीतातून म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअरमधून अधोरेखित केले जातात. इथे हे काम पार्श्वध्वनीतून म्हणजे साऊंड इफेक्ट्समधून कसं करण्यात आलं, त्यासाठी कोणते ध्वनी वापरले, ही सारी प्रक्रिया कशी होती याबद्दल या प्रकरणातून आपल्याला सगळं तपशीलवार कळतं. या प्रकारची रंजक आणि तरीही आपल्याला काही नव्या गोष्टी दाखवणारी, नवं काही उलगडून दाखवणारी पुस्तकं दुर्मिळ असतात. त्या दृष्टीने केशवरावांचं लिखाण लक्षात घ्यायला हवं.
0: माझे संगीत गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया.

कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात जनावरांमधील पोटफुगी आजार याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मानवी आणि जनावरांमधील अन्न पचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. जनावरांमध्ये जठर हे चार विभागात विभागलेलं असतं आणि त्यांची शरीररचना जटिल कर्बोदकं पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा तयार करण्यात प्रगत असतं. त्याउलट साधी लवकर पचणारी कर्बोदकं म्हणजे पोळी, भात, शिजलेली डाळ जर पाळीव जनावरांच्या खाण्यात आली तर त्याचे अतिशीघ्र पचन होऊन जठराच्या पहिल्या भागात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. यामुळे जठरातील पचनक्रिया मंद पडत आम्लाचं प्रमाण वाढून जनावरांना जीवघेणी पोटफुगी होऊन उपचाराअभावी अशा जनावरांचा मृत्यूसुद्धा ओढवतो. त्यामुळे जनावरांना उरलेलं अन्न, शिळी फळं, सडका भाजीपाला हा घालू नये. या आजाराची गंभीरता लक्षात घेणं हे गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा लवकर पचणारी कर्बोदकं खाऊन बरीचशी जनावरं पहिल्या 8 ते 10 तासात उपचाराअभावी दगावतात. आता ही पोटफुगी होण्याची नेमकी कारणं काय आहेत? तर उकिरड्यावर टाकलेलं शिळं अन्न, नासलेली फळं हे या आजाराचं मुख्य कारण ठरतात. चाऱ्याची कमतरता आणि भुकेने त्रस्त जनावरं या खाद्याकडे आकर्षित होऊन हे खाद्य खाऊन आजाराला बळी पडतात. त्याचबरोबर बऱ्याचदा उन्हात वाळत घातलेलं धान्यसुद्धा फिरत्या जनावरांचं लक्ष वेधून घेतं आणि ते खाल्ल्यामुळे देखील हा आजार त्यांना होऊ शकतो. या आजाराची लक्षणं जर आपण बघितली तर ती अशी दिसतात की जनावरं पहिल्यांदा चारा खाणं थांबवतात. फुगलेल्या पोटावर हाताने जर आपण दाब दिला तर खळखळ असा आवाज येतो. जनावरांच्या नाकातून, तोंडातून हिरवट द्रव स्त्रवतो. जनावरं शक्तिहीन होत खाली बसतात, हळूहळू एका अंगावर ती झोपतात. हे या आजाराचं अतिशय गंभीर असं लक्षण आहे. वेळेवर आजाराची गंभीरता लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार न केल्यास जनावरं या आजाराला बळी पडतात. आता याच्यावर नेमक्या काय उपाययोजना आपण करू शकतो? तर पहिल्यांदा आजारामध्ये जनावरांना खूप तहान लागते तर त्यांना पाणी पिऊ द्यायचं प्रमाण हे मर्यादित ठेवावं लागतं, कारण जठरामध्ये अगोदरच पाण्याचा खूप मोठा साठा असतो. त्यामुळे फुफ्फुसांवर दाब पडून श्वसनाला त्रास होतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढच्या उपचारांसाठी आजारी जनावराला जवळच्या पशुचिकित्सालयात घेऊन जावं. पशुतज्ज्ञांकडून आजाराची चाचणी करून आधुनिक उपचार पद्धतीने जनावरांचा प्राण वाचवायला आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता पशुवैद्यकीय मदत मिळेपर्यंत खाण्याचा सोडा 1 ग्रॅम प्रति किलो वजनाच्या म्हणजेच गाईला 300 ते 350 ग्रॅम आणि शेळी किंवा मेंढीला 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात मिसळून पाजावं. हे मिश्रण पाजताना जनावराला ठसका लागू नये याची काळजी घ्यावी. आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन जनावरांना लवकर पचणारी कर्बोदकं खाण्यास प्रतिबंध करावा. तेव्हा मंडळी, आत्ताच आपण जनावरांमधील पोटफुगी या आजाराची कारणं आणि त्यावरच्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे, तर याचा वापर आपण नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात जनावरांमधील पोटफुगी आजार याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ड्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर, किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे, तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मियर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या

0: कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते. ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुनः प्रसारित

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन ऐकलं, राग विजय आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते डॅम होतं नद्या होत्या छोटे नाले होते त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले सुमन कल्याणपूर माजी मंत्री अनंतराव थोपटे विठ्ठलराव धोटे बळीराम कोटकर पाटील कृष्णराव देशमुख पटल्या मावसकर वसंतराव सूर्यवंशी सुरेशकुमार जेथलिया उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर

0: 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6 च्या 6 खासदारांनाही ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या

0: आकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

नमस्कार श्रोते हो, 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओम राजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. फेरपरीक्षेचा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 90 अंकांची वाढ नोंदवत 24,102 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हाँ मैंने भी प्यार किया है, श्रोते हो या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. गीतरचना होती समीर यांची, संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो आता हम तुम्हारे हैं सनम या चित्रपटातलं गाणं ऐका. हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी.

0: हम तुम्हारे है सनम या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. या गीताला संगीत होतं निखिल विनय यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
2: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल, करण्याची इच्छा ठेवायची. आज नाही उद्या येईल, एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीने काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

राज चित्रपटातलं समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं नदीम श्रवण यांनी. गायक कलाकार होते अलका याज्ञिक आणि उदित नारायण. गीतसंध्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातलं गाणं.

हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं, अनु मलिक यांचं संगीत होतं. श्रोते हो, आजच्या गीतसंध्या या कार्यक्रमात आपण हम तुम्हारे है सनम, हा मैंने भी प्यार किया, राज आणि हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातली गाणी ऐकलीत. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता 5:30 युववाणी या कार्यक्रमात वाढत्या वयासोबत बदलत गेलेली स्वप्न याविषयी आपण ऐकणार आहात. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो थोड्याच वेळात सहक्षेपित करणार आहोत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीयेत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता

मंडळी, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात, तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी, बऱ्याचदा आपण ओढाताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील, किंवा जर नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या

सुखदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

सुखदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

ही वेगळे असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो. आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत, पण त्याच वेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्न

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं हे गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतकार होते ऋषिकेश कामेरकर आणि चित्रपट होता टाइम प्लीज. श्रोते हो, टाइम प्लीज चित्रपटातल्या या गाण्यानंतर आता ऐका टाइम पास चित्रपटातलं गाणं.

टाईमपास चित्रपटातलं हे गीत गायलं होतं महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी. अश्विनी शेंडे यांची गीतरचना होती, चिनार महेश यांचं संगीत होतं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: वार्ताः पुनः एकवारम्। पश्चिमबंगे भाजपा नेतृत्वे सर्वकारेण प्रथमं पूर्णम् अर्थसंकल्पनापत्रम् उपस्थापितम्। सुरक्षा समाह्वानानां विषये चर्चयितुं नवदिल्ल्याम् अद्य ब्रिक्स राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदातृणां सम्मेलनं समारब्धम्। आर्थिक सम्बन्धान् इतोपि सुदृढीकर्तुं विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः स्वकीयेन समकक्षेण सह चर्चार्थं मंगोलिया देशं सम्प्राप्तवान्। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य असम मेघालय राज्ययोः कृते अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम्। अपि च अस्य वर्षस्य फीफा विश्वकप क्रीडायाम् अर्जेण्टीना दलम् अद्य रात्रौ अमेरिका देशस्य आर्लिंगटन नगरे ग्रुप जे क्रीडायाम् ऑस्ट्रिया दलं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: .47.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी संपदा जोशीसोबत। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 42 सेकंद झालेत। आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा। 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 विधिमंडळ समालोचन, तसंच 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयी निलेश राठोड यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत, तसंच रसायनविरहित कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। श्रोते हो, हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 ऐकाल हिंदी सुगम संगीत, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 10:00 ऐकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी आम्ही प्रसारित करू। 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून। श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम।

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार अर्थात 23 जून 2024. पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये सुरण लागवडीविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात HPV वॅक्सिनेशन अवेअरनेस याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकाल, तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी, सहभाग तृप्ती देशपांडे यांचा. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 भावधारा. 8:40 संतवाणी भाग 7 संत गाडगेबाबा यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकाल, सादरकर्ते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं, तसंच गुणसागर गंभीर, पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. 1:05 गीत बहार, 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल, तर 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.

श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. उद्या सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. दुसरी सभा सुरू होईल 5:05 वाजता. यामध्ये 5:02 वाजून गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 वाजून गीतबहारमध्ये हिंदी चित्रपटातली गाणी, 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 वाजून ऐकाल लोकसंगीत, 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पर्यावरणपूरक वनशेती पद्धती याविषयी डॉक्टर अजय राणे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत, 7:15 वाजता गझल, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक, 9:45 वाजून मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, 10:00 वाजता रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग यमन आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते, होई होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

0: मंगेश दत्त आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत संगीतबद्ध केलं देवदत्त साबळे यांनी.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

कृष्णा शिंदे आणि सहकारी यांना आपण ऐकलत. श्रोते हो, ही गीतरचना होती बबन सातपुते यांची, संगीत होतं मधुकर पाठक यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐका सुजाता यांना.

0: सुजाता यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. ही रचना होती अरुण भोईर शहाडकर यांची, संगीत होतं अनुरुद्ध काळे यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानकर.

विश्वनाथ चिंचय आणि सहकारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या

0: विरोधातल्या मतांवर हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आले आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे. ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती.

0: मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 MHz अर्थात 1143 KHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:11 आणि 10 सेकंद झालेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: ए चल राहू दे, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. आत्ता आधी सुरुवातीला 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून.

97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियान अंतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभाग

0: यांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली

अंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य अधिकारी कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया

0: सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचा विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948, दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषी विषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम. या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
2: नमस्कार. मॅडम,
1: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगाने सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
2: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्त जवळून एक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलचं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
1: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलं. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे, तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
2: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की 1950 नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षानंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षानंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती, त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये

0: चार वर्ष हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे, ज्याला आपण अल्निनो शब्दशः अर्थ ज्याचा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं ह्या वर्षी जे अकराळ विकराळ रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी. आणि तसंच आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे. त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल्निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
1: तर यानंतर सर असं सांगा की अल्निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात?
0: आता अल्निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे, पेरू आहे, लिमा आहे, हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया, आशिया, आपल्या भारत देशाकडे वाहतात. आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते, आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सूनसाठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या देशामध्ये 75-90% पाऊस पडतो आणि अल्निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही. व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
1: सर आताच आपण अल्निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: अल्निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, भारतीय हवामान शास्त्र विभाग, त्यांनी सुद्धा जाहीर केलेल्या भारताच्या हवामानासंदर्भामध्ये, एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये, की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल्निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे, म्हणजे 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे.

0: कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते, कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये 20-25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे, मग सिंचनासाठी असेल, पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे, कारण की विहिरी, बोरवेल, तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम. आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
1: अच्छा सर, साधारण अल्निनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे, सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे,
0: बरोबर,
1: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना

कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते, कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो त्याच्या

0: आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना, त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर BBF यंत्र जे आहे, आपण यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत जे आहे, जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड करतो शेतकऱ्यांना की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीवरचा वापर करायचा आहे पेरणीसाठी, तर त्यासाठी जे लागणारं यंत्र आहे BBF यंत्र, ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अन्निनोपासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण अल्निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम याविषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल्निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल लाखो आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे, तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगत आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर, त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आताच आपण अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्त्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
3: आता आपण जर ढोबळ मानानं बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
2: नक्कीच सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे?
3: आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायन विरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो. त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो, त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
2: नक्कीच. सर, रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
3: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्तावस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट, आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येते. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो, हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जे आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण, जर आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं, तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्पा आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळी सुद्धा आपण म्हणतो, तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते. त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकात

0: संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केल्यामुळे. त्यासोबतच एक महत्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात, तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्त अवस्था आहे या पिकांच्या अवशेषामध्ये राहतात, किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात. त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला, तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन, नंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला यांत्रिक किंवा भौतिक पद्धती, याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे त्या. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 2 कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो. पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर सनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील, तर 1 एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडळी किंवा आपण घाट्याळी म्हणतो ती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिवर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण स्पोडोलिवर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून कीड व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळीसुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असते की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रायकोग्रामा जापोनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रायकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरफिड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढालकिडा म्हणतो, यासोबतच काही पक्षी सुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना, की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे, यांना टिपून खातात. हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर, यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण जिला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशकं आहे याच्या

बहुतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोते हो, रात्रीचे 8 वाजलेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
1: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीन काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 47 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलल्या आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर

0: इराणचे संरक्षण उपमंत्री गदीर निझामीपूर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 MHz अर्थात 1143 KHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीत.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
3: हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

भूपिंदर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती गुलजार यांची. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते होता ऐका मन्ना डे यांना.

मन्नाडे यांनी गायलेली ही रचना होती अंजान यांची. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांना.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही गीतरचना होती माया गोविंद यांची, संगीत होतं अनिल अरुण यांचं. हिंदी सुगम संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: Spotlight.
1: This is Akashvani.

0: आशा भोसले आणि मन्ना डे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत होतं काला बाजार या चित्रपटातलं. संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो कार्यक्रमात आता शेवटी ऐका, लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं, चित्रपट असली नकली.
1: प्यार अमर फिर क्यों मुझको